0: ಆಕಾಶವಾಣಿ ವಿಜಯಪುರ ಇದುವರೆಗೆ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದಿರಿ. ಸಮಯ 8:45. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೇಳಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಸಮಾಚಾರ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾಕ್ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಸರ್ ಫಿರೋಜಿ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೇ ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ ಪ್ರಕೃತಿ ಸಂರಕ್ಷಣ, ಸ್ಥಾನೀಯ ಸಮಸ್ಯಾಓ ಕೆ ಸಮಾಧಾನ ಔರ್ ಅನ್ಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯೋ ಮೇ ಲೋಗೋ ಕೆ ಪ್ರಯಾಸೋ ಕಿ ಸರಾಹನಾ ಕಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಖೇಲ್ ಆಯೋಜನೋ ಮೇ ಉಭರತೆ ಖಿಲಾಡಿಯೋ ಕೆ ಅಚ್ಛೆ ಪ್ರದರ್ಶನ ಕಿ ಭೀ ಪ್ರಶಂಸಾ ಕಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಾ ಬೋರ್ಡ್ ನೇ 12ವೀ ಕಕ್ಷಾ ಕಿ ಉತ್ತರ ಪುಸ್ತಿಕಾಓ ಕೆ ಮೂಲ್ಯಾಂಕನ್ ಕೆ ಲಿಯೆ ಆನ್ ಮಾರ್ಕ್ ಪೋರ್ಟಲ್ ಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಸುನಿಶ್ಚಿತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಸೈಬರ್ ಸುರಕ್ಷಾ ವಿಶೇಷಜ್ಞೋ ಕಿ ಟೀಮ್ ತೈನಾತ್ ಕಿ. ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ನಗರ ನಿಕಾಯ ಚುನಾವ್ ಮೇ ಭಾಜಪಾ ನೇ 4 ಮೇ ಸೇ 3 ನಗರ ನಿಗಮೋ ಮೇ ಜೀತ ಹಾಸಿಲ್ ಕಿ. ಮ್ಯಾಮಾ ಮೇ ಏಕ್ ಇಮಾರತ್ ಮೇ ಹುಯೇ ವಿಸ್ಫೋಟ ಮೇ 45 ಸೇ ಅಧಿಕ್ ಲೋಗೋ ಕಿ ಮೌತ್. ಭಾರತ ಕೆ ಸಾತ್ವಿಕ್ ಸಾಯಿರಾಜ್ ರಂಕಿ ರೆಡ್ಡಿ ಔರ್ ಚಿರಾಗ್ ಶೆಟ್ಟಿ ನೇ ಸಿಂಗಾಪುರ್ ಓಪನ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಕಾ ಪುರುಷ ಯುಗಲ್ ಖಿತಾಬ್ ಜೀತಾ ಔರ್ ಐಪಿಎಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಮೇ ಗುಜರಾತ್ ಟೈಟನ್ಸ್ ಔರ್ ರಾಯಲ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ಕೆ ಬೀಚ್ ಫೈನಲ್ ಮುಕಾಬಲಾ ಜಾರಿ. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सामाजिक कार्यों में असाधारण योगदान करने के लिए आज अनेक नागरिकों की सराहना की और उनके प्रेरणादायक कार्यों और उपलब्धियों का उल्लेख किया. श्री मोदी ने आकाशवाणी पर अपने मासिक रेडियो कार्यक्रम मन की बात में राष्ट्र को संबोधित करते हुए सामाजिक कार्यों के लिए जमीनी स्तर पर काम कर रहे लोगों की प्रशंसा की. प्रधानमंत्री ने केरलम के साजी वलाशेरिल के बारे में बात की. ये निशुल्क तैराकी क्लब चलाते हैं जिसमें 15,000 से ज्यादा लोगों को तैराकी सीखने में सहायता की गई है.
2: केरलम के आलुवा में साजी वलाशेरिल जी एक स्विमिंग क्लब चला रहे हैं. अब तक 15,000 से ज्यादा लोग यहाँ तैरना सीख चुके हैं. साजी जी ने दिव्यांग बच्चों को भी स्विमिंग सिखाई है. साजी वलाशेरिल जी का जीवन हमें एक बहुत बड़ी सीख देता है. सेवा करने के लिए बहुत बड़े साधन जरूरी नहीं होते. जरूरी होता है एक अच्छा इरादा और लगातार किया गया प्रयास. इन्हीं के दम पर हजारों लोगों के जीवन में बदलाव लाया जा सकता है.
1: प्रधानमंत्री ने उत्तर प्रदेश में बस्ती के आकाश गुप्ता के प्रयासों का भी उल्लेख किया जिन्होंने अपने मित्रों के साथ मनोरमा नदी को साफ करने का अभियान चलाया.
2: बस्ती के आकाश गुप्ता अपने गांव की मनोरमा नदी को देखकर बहुत दुखी होते थे. श्रीमान आकाश ने तय किया कि शिकायत नहीं.